0: Modi Hekem Megahertz Divi FM Abadus Emme Gatuka
1: Divi FM Ogenesteni
2: Viral Wife
3: ekhi goikoto magpoz swala vataka ekhi chart toge emme top lavataka ade minunas ekhi platform toge emme viral lavata
2: viral vibe
4: komme hafta gives aditya dohoge mendur fo de jahairo repeat homa dohoge regandu igar jahairo adi angar dohoge mendamu bar jahairo
1: viral vibe hama ekani modi heki megahertz divi fm
3: ईशा सवाल एक कुरंता
2: कब्बला
3: दिवेही बहुगा सुकुं कुरे व्या कुरता की कोबा
2: अलिफ सेनु नूनु ता शवियन
3: रंगालो फेमवेरुं एमे मैक को बुनाने की हिने
2: नाने फुलफिल लेवो
3: वारर रंगालो वेहे ता फेंडिगु में बुनम की कोबा
2: लिबे फुर्सत के बेनुं हिफो माटु कब्बला की कुरं कुरा सवाल तमे
3: मि तैयार वानी दिवेहे फेमुं गेनस्ते शवियनी प्रोग्राम
2: शवियनी प्रोग्रामे दिवेहे बहुगा सवाल अन्ना ಕೊಂಗನ ಕೊಣ್ಣನಿ
3: ಕೊಮ್ಮೆ ಹುಕುರು ಅದಿ ಹೊನಿಹರು ದೋಹೆಗರೆ ಅಗ್ಗಡಿ ತಿರಿಹುಗ
5: ಶವಿಯಾ